श्रोते हो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 या क्रमांकावर.

शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आपलं खानदेश आपली माणसं।
1: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि आपण ट्यून केलं आहे रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।

रामकृष्ण हरी। आयुष्यात बंतालं तर कोणाच्या तरी हसण्याचं कारण बनूया। रडवायला तर जो तो बसला आहे। वाटता आलं तर कोणाला तरी सुख वाटत राहूया। दुःख वाटायला तर जग आहे की, कारण दुःखाने केवळ दुःखच वाढत जात। हसणं हा जगातला अतिशय सुंदर अभिनय आहे। हा ज्या जमला तो सुखी झाला। दुःख कधीच संपत नसतं हो। त्यास कारण म्हणजे आपल्या अमर्याद इच्छा आणि अपेक्षा, ज्या सतत वाढत जातात। आपल्या अनियंत्रित इच्छा आणि अधिकच्या अपेक्षांमुळेच जीवन दुःखी होत जातं। इच्छा आणि अपेक्षांची उत्पत्ती ही तुलनेतून होत असते। कोणत्याही क्षेत्रात तुलनाही नकोच, ती दुःखच पोहोचवेल। त्यापेक्षा समाधान मानत गेलो की जे प्राप्त असतं ते पर्याप्त वाटू लागतं। म्हणून लोभ तुलना सोडूया आणि समाधानी राहूया। रामकृष्ण हरी।

नमस्कार, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भावन 90.8 FM. शुभदिन आयोरे आर्ज शुभंगी सोबत. आज 24 मे हा दिवस जागतिक स्तरावर बंधुभाव आणि शांततेचा संदेश देणारा दिवस आहे. राष्ट्रकुल दिन. पूर्वी हा दिवस एम्पायर डे म्हणून साजरा केला जायचा, परंतु आता हा राष्ट्र

दिन म्हणून ओळखला जातो. जगातील विविध देशांमध्ये शांतता, लोकशाही आणि सहकार्य वाढवणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. जागतिक विमानचालन सुरक्षा दिन. हवाई प्रवासातील सुरक्षेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आजचा हा दिवस विशेष मानला जातो. जयंती. भाई बाळ मुकुंद जयंती. भारताचे थोर स्वातंत्र्य सेनानी आणि क्रांतिकारक भाई बाळ मुकुंद यांची आज जयंती. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसत हसत फासावर जाणं पसंत केलं. राणी व्हिक्टोरिया. ब्रिटिश साम्राज्यातील ऐतिहासिक संदर्भाने आज त्यांचा जन्मदिवस म्हणून नोंदवला जातो. पुण्यतिथी. कुर्तुलेन हैदर, उर्दू साहित्यातील ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या थोर लेखिका. आणि आजची बोधकथा. एकदा एका पिंजऱ्यातील पक्षाने आकाशात उडणाऱ्या पक्षाला विचारलं, तुला वादळ पावसाची भीती नाही का वाटत? मला बघ, इथे मला वेळेवर खायला मिळतं आणि सुरक्षा सुद्धा. आकाशातील पक्षी हसून म्हणाला, मित्रा, पिंजऱ्यात सुरक्षा नक्कीच आहे, पण गुलामगिरीचा सोन्याचा पिंजरा असण्यापेक्षा आपल्या पंखांवर विश्वास ठेवून मोकळ्या आकाशात स्वातंत्र्यानं उडण्यात जो आनंद आहे ना, तो जगात कुठेच नाही. तात्पर्य हेच, आयुष्यात सुरक्षिततेच्या नावाखाली स्वतःला मर्यादित करू नका. कष्टाची तयारी ठेवा आणि आपल्या पंखांना उंच उडण्याचं स्वातंत्र्य द्या. श्रोते हो, प्रत्येक दिवस शुभ असतो. ज्या दिवशी तुम्ही मनातली भीती आणि संकुचित विचार सोडून जगाकडे एका खुल्या आणि सकारात्मक दृष्टिकोनाने बघता, तो प्रत्येक दिवस तुमच्यासाठी शुभ दिवस असतो. आजच्या या सुंदर रविवारी आपण आपल्या क्रांतिकारकांच्या त्यागाचं स्मरण करूया आणि देशाच्या प्रगतीत आपलं योगदान देण्याचा संकल्प करूया. धन्यवाद. ऐकत रहा शुभदिन आयोरे आरजे शुभंगी सोबत, फक्त रेडिओ मनभावन 90.8 FM.

श्रीराम समर्थ 24 मे नाम प्राणाबरोबर सांभाळावे. आपल्याला जिव्हा दिली आहे ती जर नामस्मरण करण्याव्यतिरिक्त वापरली तर ते चांगले होईल का? जे करण्याने देवाची प्राप्ती होते ते न करता इतर गोष्टी बोलून वेळ घालवता तर कसे चालेल? तुम्ही अभ्यास करता, अभ्यासाकरता जी पुस्तके घेतली ती जर नुसती उशाला घेऊ लागलात तर अभ्यास होईल का? म्हणून म्हणतो, आपल्याला जिव्हा दिली आहे तिचा उपयोग नामस्मरण करण्याकरता करा. प्रकृती चांगली सुदृढ आहे, चांगले धट्टेकट्टे पाय आहे, तर जर देवाच्या प्राप्तीकरता वापरले नाही तर पाय नसलेले काय वाईट? तुमच्या पुढे ब्रह्मानंद बुवांचे प्रत्यक्ष उदाहरण असून असे का करता? त्यांनी काय केले पहा. त्यांनी नामस्मरणाशिवाय दुसरे काहीच केले नाही. त्यांनी प्राणाबरोबर नाम सांभाळले. तुम्हाला तितके जरी करता आले नाही तरी जसे देहावर प्रेम करता तसे तरी नामावर ठेवा. आताच्या दिवसात तर कलीचा एक एक दिवस देवावरचा भाव घालवायला कारण होतो, तरी ह्यावेळेस सांभाळा. अश्रद्धा उत्पन्न झाली तर आपले पापच आड येते असे समजा आणि त्यावेळेस नामस्मरण करीत जा. माझ्यावर व्यवहाराबाबत पाहिजे तर विश्वास ठेवू नका, पण नामस्मरण करायला सांगतो त्यावर विश्वास ठेवा. नाम व्यवहाराकरता उपयोगात आणू नका, नामस्मरण नामाकरताच करीत जा, म्हणजे खरा आनंद तुम्हाला मिळेल. दिवसातून किती वेळ नामात घालवला त्याचा रोज विचार करीत जा आणि काही वेळ तरी नामात घालवण्याचा निश्चय करा, म्हणजे विश्वास वाढत जाईल. खरे समाधान तुम्हाला नामातच मिळेल. भगवंताचे नाम हे स्वयंभू आणि स्वाभाविक आहे. नामाबद्दल संशय किंवा विकल्प आले तरी ते तसेच आग्रहाने घ्यावे. सर्व संशय आपोआप नाहीसे होतील. खरोखर भगवंताचे नाम हे बँकेत ठेवलेल्या पैशाप्रमाणे आहे. वेळप्रसंगी ते खास उपयोगी पडते. विकल्पाच्या उच्चाटनाची गुरुकिल्ली म्हणजे नाम होय. भगवंताला अनन्य शरण जाऊन तुझ्या नामाचे प्रेम मला दे अशी काकुतीने त्याची प्रार्थना करावी, म्हणजे नामाचे प्रेम आपोआप वाढेल आणि भगवंताचे खरे दर्शन घडेल. वासनेमुळे माझ्या आनंदाचा भंग होतो, म्हणजे वासना माझ्या आनंदाची चोरी करते. ज्या समाधानाकरता माझी खटपट चालली असते ते समाधान वासना हिरावून नेते. नामस्मरणाने या वासनेला योग्य दिशा मिळते, म्हणून सदा सर्व काळ नामात राहिले तर हळूहळू तिचा अंत होऊन केवळ आनंदच आपल्याजवळ राहील. आपण आपल्या जिभेला नामाचा चाळाच लावून घ्यावा. पहिल्या पहिल्याने विसरेल पण सवयीने आपोआप आठवेल.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, शेतीला जोड म्हणून रेशीम उद्योग अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये फोफावत आहे आणि या रेशीम उद्योगाच्या पायामध्ये ज्या दोन तीन महत्त्वाच्या बाबी आहेत त्याच्यामध्ये तुतीची आदर्श बाग हा एक महत्त्वाचा घटक. तर आज आपण तुती लागवड आणि त्याच्या काही महत्त्वाच्या जाती याविषयीची थोडीशी उहापोह करणार आहोत. रेशीम शेती उद्योगात तुती लागवड ही एक महत्त्वाची बाब आहे. तुती लागवडीकरता योग्य जमीन, पाणीपुरवठा आणि उत्पादन देणाऱ्या जातीची लागवड ह्या काही बाबी पाळाव्या लागतात. सध्या परिस्थितीत तुतीच्या ज्या आहेत ते V1 आणि S36 या सुधारित जाती आहेत. V1 या जातीपासून पाल्याचं भरपूर उत्पादन मिळतं, तर S36 या जातीचा पाला जो आहे तो रेशीम अळ्याच्या पहिल्या दोन अवस्थांसाठी उपयुक्त ठरून आढळून येतो. त्यामुळे लागवड करताना एकूण लागवडीच्या 8% क्षेत्र S36 जातीचंसुद्धा आपण ठेवू शकता. लागवडीसाठी 6 ते 8 महिने जुन्या झाडाच्या फांद्याचे 6 इंच तुकडे जे आहेत ते करावे, त्याला आपण बेणं म्हणतो. आणि तुतीची लागवड पुरेशा पाऊस आल्यानंतर ओल्या जमिनीत करावी. जमीन ओली नसेल तर सऱ्या भिजवून सरीच्या बगलेला काडी लावावी. जमिनीवर फक्त 1/2 इंच काडी ठेवावी, बाकीची काडी जमिनीत पुरावी. लागवडीचा पट्टा आणि जोडओळ पद्धतीचा सुद्धा याचा आपल्याला वापर करता येईल. ह्या सर्व काही पायाभूत बाबी ज्या आहेत त्या जर आपण पाळल्या तर रेशीम उद्योग जो आहे तो आपल्याला आदर्श उभा राहू शकतो. जसं आपण म्हणतो की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, उत्तम तुतीची बाग जर आपल्याजवळ असेल तर उत्तम पाला मिळेल आणि तितक्या प्रमाणामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचं अळ्यांचं संगोपन मिळेल. तर त्याकरता अधिक माहितीकरता आपण कृषी विज्ञान केंद्र कराड येथील पीक संरक्षण शाखेशी किंवा विभाग प्रमुख कीटकशास्त्र विभाग पंजाब देशमुख कृषी विद्यापीठ जे आहे यांच्याशी संपर्क करून तुती लागवडीच्याविषयी आणि रेशीम कीटक संगोपनाविषयी अधिक माहिती मिळू शकता. आणि शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली जर आपण व्यवस्थित लागवड केली आणि हा उद्योग करण्यासंदर्भात पाऊल टाकलं तर त्याच्यापासून आर्थिक फायदा नक्कीच होईल. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: सांख्य तत्वज्ञानानं प्रकृती हे जगाचं आधी कारण मानलेलं आहे. त्यांच्या मते ही प्रकृती त्रिगुणात्मक आहे. त्यामध्ये सत्व, रजस आणि तमस हे असे तिच्यामध्ये गुण आहेत. साहजिकच तिच्यापासून निर्माण होणारं जगही त्रिगुणात्मकच आहे. प्रत्येक गोष्टीत या तीनही गुणांचा अंश आहे. ज्या गुणांचं आधिक्य असेल ते त्या गोष्टीचं स्वरूप मानलं जातं. सात्विक हे सर्वश्रेष्ठ स्वरूप आहे, तामस हे सर्वात हीन, तर राजस स्वरूप हे सर्वसाधारण व्यवहारात आढळणारं गोष्टीचं स्वरूप आहे. कोणतीही गोष्ट असावी कशी, असते कशी आणि नसावी कशी, तेही तीन रूप स्वरूप सांगत असतात. भगवद्गीतेत आहारापासून ज्ञानापर्यंत अनेक गोष्टींचं हे त्रिविध स्वरूप स्पष्ट करून सांगितलं. त्यातलं दानाचं स्वरूप पाहणं उद्बोधक ठरेल. सात्विक म्हणजे श्रेष्ठ दानाचं स्वरूप गीतेमध्ये असं सांगितलंय. दातव्यमिती यद्यान दीयते नुपाकारिणी देशे कालेच पात्रेच तद्दानम सात्विकम स्मृतम. दातव्य म्हणजे देणं हे कर्तव्य आहे या भूमिकेतून दिलं जातं, ते सात्विक दान. त्याची आणखी काही लक्षणं सांगितलेली आहेत, ती अशी: तुमच्यावर उपकार न केलेल्याला देणं म्हणजे ती नुसती परतफेड नसावी, स्वतःहून दिलेलं असावं, योग्य स्थळी योग्य वेळी आणि योग्य व्यक्तीला दिलेलं असावं. योग्य स्थळ वेळ ही गरजू माणसाच्या दृष्टीनं, देणाऱ्याच्या दृष्टीनं नव्हे, द्यायचं ते खऱ्या गरजू माणसाला दिलेलं असावं. नुसतंच उजव्या हाताने डाव्या हाताला देण्यासारखं ते नसावं. शक्ती ही अर्थातच देणाऱ्याची, शक्य तेवढं जास्तीत जास्त द्यावं, हे झालं आदर्श दान. पण सामान्य माणूस नेहमी दान देतो ते कसं असतं? त्याला म्हणतात राजसदान. ते स्वेच्छेनं दिलेलं नाही, आधी काहीतरी मिळालं ती त्याची फरतफेड असते, किंवा पुढं काहीतरी मिळेल या आशेनं ते दिलेलं असतं. यात निरीच्छ कर्मभावना नसते, कर्तव्य भावना नसते. एवढं करूनही ते मोठ्या नाखुशीने दिलं जातं. सार्वजनिक आणि कौटुंबिक जीवनात याचा आपल्याला नेहमीच अनुभव येतो. आपली शक्ती असूनही चांगल्या कामासाठी सुद्धा लोक दान देत नाही, मग त्यांचं कुठंतरी काम अडतं आणि त्या चिमट्यातच त्यांच्याकडून काहीतरी निघतं. जास्तीत जास्त द्यावं हे तर कधीच घडत नाही, उलट क्षुद्र प्रवृत्तीच प्रकट होत असते. पूजेसाठी बारीक सुपाऱ्या, कटकी खण, हलके पंचे वापरले जातात. आता हे कशाचं लक्षण आहे? देवापुढं खोटे पैसे टाकणारी काही कमी नाही. याहीपेक्षा हीन ते तामसदान, त्याचं वर्णन असं केलेलं आहे: अदेशकाले यद्दान पात्रेभ्यश्च दीयते असमकृत्य मवज्ञातम तत्तासम मुदाहत्रम. अयोग्य ठिकाणी, अयोग्य वेळी आणि अयोग्य व्यक्तीला दिलं जातं त्याला तामसदान म्हटलेलं आहे. हवं त्या ठिकाणी न देण्यापेक्षा नको त्या ठिकाणी देणं अधिक वाईट. दान घेण्याची पात्र नसलेल्याला दान देणं अयोग्यच. शिवाय ते देताना आदरानं गौरवपूर्ण दिलेलं नसतं, तर उलट अवज्ञापूर्वक दिलेलं असतं. अडचणीत सापडलेला चिक्कू मनुष्य नाईलाज म्हणून दान देतो हे सांगितलंच. या दानात घाला एकदा तुमच्या डोसक्यावर अशी भावना असते. ते कसलं आलंय दान? या तीन प्रकारातून लक्षात घ्यायचं ते हे की राजस दान करणाऱ्या सामान्य माणसांनी सात्विक दानाच्या उच्च पातळीवर पोहोचण्याचा प्रयत्न केला पाहिजे. निदान तामस दानाची खालची पायरी माणसानं गाठू नये. दे द्यायचं ते मनापासून दिलं तरच त्याला सात्विक दान असं म्हणता येईल.
1: श्रोते हो, रेडिओ मनभावन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मनभावन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284499433. तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत, फक्त रेडिओ मनभावन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट टचिंग.
2: एपिसोड 54. नमस्कार दोस्तों, 90.8 FM रेडियो मन भावन पर मैं हूं आपका दोस्त मनोज और आप सुन रहे हैं कार्यक्रम सुनो भाई साधो। दोस्तों, आज का दौर सूचनाओं का दौर है। हमारे पास इंटरनेट है, किताबें हैं, हजारों टीवी चैनल्स हैं, हमें सब पता है दुनिया के दूसरे कोने में क्या हो रहा है, चांद पर क्या है और भविष्य की तकनीक क्या होगी। हम खुद को बहुत बड़ा ज्ञानी समझने लगे हैं क्योंकि हमारी उंगलियों पर सारी जानकारी नाचती हैं। लेकिन कबीर साहब आज हमसे एक बहुत ही सीधा और चुभता हुआ सवाल पूछ रहे हैं। वे कह रहे हैं कि भाई, तुमने सब कुछ जान लिया, पूरी दुनिया का हिसाब रख लिया, पर क्या उस एक को जाना जिसके बिना यह सब मिट्टी है। आज का दोहा हमें असली ज्ञान और बाहरी जानकारी के बीच का अंतर समझाएगा। आइए जानते हैं उस एक की कीमत क्या है। जो वो एके ना जानिया तो जानिया सब जान, जो वो एके ना जानिया तो सब ही जान अजान।

0: श्रोते हो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.
1: लेटेस्ट अपडेट्स के लिए अल्ट्रा चैनल्स को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करें.

आता रेडिओ मनभावन सोबत करा मनमोकळ्या गप्पा दर मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. त्यासाठी तुम्हाला फोन करायचा आहे मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. फोन क्रमांक 9284499433. क्रमांक पुन्हा एकदा 9284499433. हा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. गुरुवारी सकाळी 8 वाजता आणि सायंकाळी 4 वाजता रेडिओ मनभावन 90.8 FM वर.

शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: आता रेडिओ मनभावन सोबत करा मनमोकळ्या गप्पा दर मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. त्यासाठी तुम्हाला फोन करायचा आहे मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. फोन क्रमांक 9284499433. क्रमांक पुन्हा एकदा 9284499433. हा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. गुरुवारी सकाळी 8 आणि सायंकाळी 4 रेडिओ मनभावन 90.8 FM वर.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत 4 महारथी या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं गीत. ही शब्दरचना आहे असद भूपाली यांची, संगीतकार सोनी कोमी.

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि आपण ट्यून केलं आहे रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: आशा भोसले, सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांनी गायलेले कवी योगेश यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. चटपटी या चित्रपटामधलं संगीतकार बासू मनोहारी.

ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरामध्ये चटपटी या चित्रपटामधलं गीत. शब्दरचना योगेश यांची. या गीताला संगीत आहे बासू मनोहारी यांचं.

मैं हूँ मैडम चटपटी, मैं बड़ी ही नटखटी।

चटपटी या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात. शब्दरचना योगेश यांची, संगीतकार बासू मनोहारी.

हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत आपण ऐकणार आहोत चटपटी या चित्रपटामधलं किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात. कवी योगेश यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. संगीतकार बासू मनोहारी.

0: माझे विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टच।
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात निदा फाजले यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात। ऐकूया चोर पोलीस या चित्रपटामधलं हे गीत, संगीतकार राहुल देव बर्मन।

आशा भोसले, सुरेश वाडकर, मन्नाडे आणि विनीता मिश्रा यांनी गायलेलं गीत आता आपण ऐकणार आहोत. गीतरचना निदा फाजली यांची, संगीतकार राहुल देव बर्मन.

हे गीत होतं चोर पोलीस या चित्रपटामधलं. या गीताला संगीत होतं राहुल देव बर्मन यांचं. हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात श्रोतेहो हे गीत आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात. गीतरचना निदा फाजली यांची. ऐकूया चोर पोलीस या चित्रपटामधलं हे गीत. संगीतकार राहुल देव बर्मन.

आशा भोसले यांनी गायलेलं चोर पोलीस या चित्रपटामधलं निदा फाजली यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार राहुल देव बर्मन.

आशा भोसले आणि विनोद सेहगल यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात. गीतरचना निदा फाजली यांची, संगीतकार राहुल देव बर्मन.

0: बोलो बेटा, कोशिश करो.
1: हे गीत आपण ऐकलं चोर पोलीस या चित्रपटामधलं, आणि या गीताला संगीत दिलं होतं राहुल देव बर्मन यांनी.
2: नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: कुली या चित्रपटामधलं गीत आता ऐकूयात. गीतरचना आनंद बक्षी यांची, संगीतकार लक्ष्मीकांत पैरेलाल, आणि हे गीत गायलं आहे शब्बीर कुमार, आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांनी.

ऐकूया शब्बीर कुमार आणि अनुराधा पौडवाल यांच्या आवाजामध्ये आनंद बक्षी यांचं गीत कुली या चित्रपटामधलं. संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाली यांनी.

शब्बीर कुमार आणि शैलेंद्र सिंग यांच्या आवाजात कुली या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत. गीतकार आनंद बक्षी आणि संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पैरेलाल यांनी.

शब्बीर कुमार यांच्या आवाजामध्ये कुली या चित्रपटामधलं गीत आता ऐकूयात. आनंद बक्षी यांची गीतरचना, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

अलका याज्ञिक आणि शब्बीर कुमार यांच्या आवाजात कुली या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी.

शब्बीर कुमार यांच्या आवाजामध्ये कुली या चित्रपटामधलं गीत आता ऐकूयात. गीतकार आनंद बक्षी आणि संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पैरेलाल यांनी.

ऐकूया शब्बीर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात कुली ह्या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

0: रेडियो मन भवन 90.8 FM आरजे शुभंगी सोबत ऑलवेज हार्ट टचिंग. तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM आरजे शुभंगी सोबत ऑलवेज हार्ट टचिंग.
1: रंगी को नारंगी कहे बने दूध को खोया.

0: ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: हाय, मी आरजे स्वरा. आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.

रामकृष्ण हरी। आयुष्यात बनत आलं तर कुणाच्या तरी हसण्याचं कारण बनूया। रडवायला तर जो तो बसला आहे, वाटता आलं तर कोणाला तरी सुख वाटत राहूया। दुःख वाटायला तर जग आहे की, कारण दुःखाने केवळ दुःखच वाढत जात। हसणं हा जगातला अतिशय सुंदर अभिनय आहे। हा ज्या जमला तो सुखी झाला, दुःख कधीच संपत नसतं हो। त्यास कारण म्हणजे आपल्या अमर्याद इच्छा आणि अपेक्षा, ज्या सतत वाढत जातात। आपल्या अनियंत्रित इच्छा आणि अधिकच्या अपेक्षांमुळेच जीवन दुःखी होत जातं। इच्छा आणि अपेक्षांची उत्पत्ती ही तुलनेतून होत असते। कोणत्याही क्षेत्रात तुलनाही नकोच, ती दुःखच पोहोचवेल। त्यापेक्षा समाधान मानत गेलो की जे प्राप्त असतं ते पर्याप्त वाटू लागतं। म्हणून लोभ तुलना सोडूया आणि समाधानी राहूया। रामकृष्ण हरी।

आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आपलं खानदेश आपली माणसं.

नमस्कार, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भावन 90.8 FM. शुभदिन आयोरे आर्ज शुभंगी सोबत. आज 24 मे हा दिवस जागतिक स्तरावर बंधुभाव आणि शांततेचा संदेश देणारा दिवस आहे. राष्ट्रकुल दिन. पूर्वी हा दिवस एम्पायर डे म्हणून साजरा केला जायचा, परंतु आता हा राष्ट्रकुल दिन म्हणून ओळखला जातो. जगातील विविध देशांमध्ये शांतता, लोकशाही आणि सहकार्य वाढवणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. जागतिक विमानचालन सुरक्षा दिन. हवाई प्रवासातील सुरक्षेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी

पुण्यतिथी पुर्तुलेन हैदर, उर्दू साहित्यातील ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या थोर लेखिका. आणि आजची बोधकथा. एकदा एका पिंजऱ्यातील पक्षाने आकाशात उडणाऱ्या पक्षाला विचारलं, तुला वादळ पावसाची भीती नाही का वाटत? मला बघ, इथे मला वेळेवर खायला मिळतं आणि सुरक्षा सुद्धा. आकाशातील पक्षी हसून म्हणाला, मित्रा, पिंजऱ्यात सुरक्षा नक्कीच आहे, पण गुलामगिरीचा सोन्याचा पिंजरा असण्यापेक्षा आपल्या पंखांवर विश्वास ठेवून मोकळ्या आकाशात स्वातंत्र्यानं उडण्यात जो आनंद आहे ना, तो जगात कुठेच नाही. तात्पर्य हेच, आयुष्यात सुरक्षिततेच्या नावाखाली स्वतःला मर्यादित करू नका. कष्टाची तयारी ठेवा आणि आपल्या पंखांना उंच उडण्याचं स्वातंत्र्य द्या. श्रोते हो, प्रत्येक दिवस शुभ असतो. ज्या दिवशी तुम्ही मनातली भीती आणि संकुचित विचार सोडून जगाकडे एका खुल्या आणि सकारात्मक दृष्टिकोनाने बघता, तो प्रत्येक दिवस तुमच्यासाठी शुभ दिवस असतो. आजच्या या सुंदर रविवारी आपण आपल्या क्रांतिकारकांच्या त्यागाचं स्मरण करूया आणि देशाच्या प्रगतीत आपलं योगदान देण्याचा संकल्प करूया. धन्यवाद. ऐकत रहा शुभदिन आयोरे आरजे शुभंगी सोबत, फक्त रेडिओ मनभावन 90.8 FM.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, शेतीला जोड म्हणून रेशीम उद्योग अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये फोफावत आहे आणि या रेशीम उद्योगाच्या पायामध्ये ज्या 2-3 महत्त्वाच्या बाबी आहेत त्याच्यामध्ये तुतीची आदर्श बाग हा एक महत्त्वाचा घटक. तर आज आपण तुती लागवड आणि त्याच्या काही महत्त्वाच्या जाती याविषयीची थोडीशी उहापोह करणार आहोत. रेशीम शेती उद्योगात तुती लागवड ही एक महत्त्वाची बाब आहे. तुती लागवडीकरता योग्य जमीन, पाणीपुरवठा आणि उत्पादन देणाऱ्या जातीची लागवड ह्या काही बाबी पाळाव्या लागतात. सध्या परिस्थितीत तुतीच्या ज्या आहेत ते V1 आणि S36 या सुधारित जाती आहेत. V1 या जातीपासून पाल्याचं भरपूर उत्पादन मिळतं, तर S36 या जातीचा पाला जो आहे तो रेशीम अळ्याच्या पहिल्या 2 अवस्थांसाठी उपयुक्त आढळून येतो. त्यामुळे लागवड करताना एकूण लागवडीच्या 8% क्षेत्र S36 जातीचं सुद्धा आपण ठेवू शकता. लागवडीसाठी 6 ते 8 महिने जुन्या झाडाच्या फांद्याचे 6 इंच तुकडे जे आहेत ते करावे, त्याला आपण बेणं म्हणतो. आणि तुतीची लागवड पुरेशा पाऊस आल्यानंतर ओल्या जमिनीत करावी. जमीन ओली नसेल तर सऱ्या भिजवून सरीच्या बगलेला काडी लावावी. जमिनीवर फक्त 1/2 इंच काडी ठेवावी, बाकीची काडी जमिनीत पुरावी. लागवडीचा पट्टा आणि जोडओळ पद्धतीचा सुद्धा याच्यात आपल्याला वापर करता येईल. ह्या सर्व काही पायाभूत बाबी ज्या आहेत त्या जर आपण पाळल्या तर रेशीम उद्योग जो आहे तो आपल्याला आदर्श उभा राहू शकतो. जसं आपण म्हणतो की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गुमटी, उत्तम तुतीची बाग जर आपल्याजवळ असेल तर उत्तम पाला मिळेल आणि तितक्या प्रमाणामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचं अळ्यांचं संगोपन मिळेल. तर त्याकरता अधिक माहितीकरता आपण कृषी विज्ञान केंद्राकडे येथील पीक संरक्षण शाखेशी किंवा विभाग प्रमुख कीटकशास्त्र विभाग पंजाब देशमुख कृषी विद्यापीठ जे आहे यांच्याशी संपर्क करून तुती लागवडीच्याविषयी आणि रेशीम कीटक संगोपनाविषयी अधिक माहिती मिळू शकता. आणि शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली जर आपण व्यवस्थित लागवड केली आणि हा उद्योग करण्यासंदर्भात पाऊल टाकलं तर त्याच्यापासून आर्थिक फायदा नक्कीच होईल. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: सांख्य तत्वज्ञानानं प्रकृती हे जगाचं आधी कारण मानलेलं आहे. त्यांच्या मते ही प्रकृती त्रिगुणात्मक आहे. त्यामध्ये सत्व, रजस आणि तमस हे असे तिच्यामध्ये गुण आहेत. साहजिकच तिच्यापासून निर्माण होणारं जगही त्रिगुणात्मकच आहे. प्रत्येक गोष्टीत या तीनही गुणांचा अंश आहे. ज्या गुणांचं आधिक्य असेल ते त्या गोष्टीचं स्वरूप मानलं जातं. सात्विक हे सर्वश्रेष्ठ स्वरूप आहे, तामस हे सर्वात हीन, तर राजस स्वरूप हे सर्वसाधारण व्यवहारात आढळणारं गोष्टीचं स्वरूप आहे. कोणतीही गोष्ट असावी कशी, असते कशी आणि नसावी कशी, तेही तीन रूप स्वरूप सांगत असतं. भगवद्गीतेत आहारापासून ज्ञानापर्यंत अनेक गोष्टींचं हे त्रिविध स्वरूप स्पष्ट करून सांगितलं. त्यातलं दानाचं स्वरूप पाहणं उद्बोधक ठरेल. सात्विक म्हणजे श्रेष्ठ दानाचं स्वरूप गीतेमध्ये असं सांगितलं. दातव्यमिति यद्यान दीयते नुपाकारिणी देशे कालेच पात्रेच तद्दानं सात्विकं स्मृतम. दातव्यम म्हणजे देणं, हे कर्तव्य आहे या भूमिकेतून दिलं जातं ते सात्विक दान. त्याची आणखी काही लक्षणं सांगितलेली आहेत. ती अशी, तुमच्यावर उपकार न केलेल्याला देणं म्हणजे ती नुसती परतफेड नसावी, स्वतःहून दिलेलं असावं, योग्य स्थळी योग्य वेळी आणि योग्य व्यक्तीला दिलेलं असावं. योग्य स्थळ वेळ ही गरजू माणसाच्या दृष्टीनं, देणाऱ्याच्या दृष्टीनं नव्हे. द्यायचं ते खऱ्या गरजू माणसाला दिलेलं असावं. नुसतंच उजव्या हातानं डाव्या हाताला देण्यासारखं ते नसावं. शक्ती ही अर्थातच देणाऱ्याची, शक्य तेवढं जास्तीत जास्त द्यावं, हे झालं आदर्श दान. पण सामान्य माणूस नेहमी दान देतो ते कसं असतं? त्याला म्हणतात राजसदान. ते स्वेच्छेनं दिलेलं नाही. आधी काहीतरी मिळालं ती त्याची फरतफेड असते, किंवा पुढं काहीतरी मिळेल या आशेनं ते दिलेलं असतं. यात निरीच्छ कर्मभावना नसते, कर्तव्य भावना नसते. एवढं करूनही ते मोठ्या नाखुशीने दिलं जातं. सार्वजनिक आणि कौटुंबिक जीवनात याचा आपल्याला नेहमीच अनुभव येतो. आपली शक्ती असूनही चांगल्या कामासाठी सुद्धा लोक दान देत नाहीत. मग त्यांचं कुठंतरी काम अडतं आणि त्या चिमट्यातच त्यांच्याकडून काहीतरी निघतं. जास्तीत जास्त द्यावं हे तर कधीच घडत नाही, उलट क्षुद्र प्रवृत्तीच प्रकट होत असते. पूजेसाठी बारीक सुपाऱ्या, कटकी खणं, हलके पंचे वापरले जातात. आता हे कशाचं लक्षण आहे? देवापुढं खोटे पैसे टाकणारी काही कमी नाही. याहीपेक्षा हीन ते तामसदान, त्याचं वर्णन असं केलेलं आहे. अदेशकाले यद्दान पात्रेभ्यश्च दीयते असमकृत्य मवज्ञातम तत्तासम मुदाहत्रम. अयोग्य ठिकाणी, अयोग्य वेळी आणि अयोग्य व्यक्तीला दिलं जातं त्याला तामसदान म्हटलेलं आहे. हवं त्या ठिकाणी न देण्यापेक्षा नको त्या ठिकाणी देणं अधिक वाईट. दान घेण्याची पात्र नसलेल्याला दान देणं अयोग्यच. शिवाय ते देताना आदरानं गौरवपूर्ण दिलेलं नसतं, तर उलट अवज्ञापूर्वक दिलेलं असतं. अडचणीत सापडलेला चिक्कू मनुष्य नाईलाज म्हणून दान देतो हे सांगितलंच. या दानात घाला एकदा तुमच्या डोसक्यावर अशी भावना असते. ते कसलं आलंय दान? या तीन प्रकारातून लक्षात घ्यायचं ते हे की राजस दान करणाऱ्या सामान्य माणसांनी सात्विक दानाच्या उच्च पातळीवर पोहोचण्याचा प्रयत्न केला पाहिजे. निदान तामस दानाची खालची पायरी माणसानं गाठू नये. दे द्यायचं ते मनापासून दिलं तरच त्याला सात्विक दान असं म्हणता येईल.
2: आता रेडिओ मनभावन सोबत करा मनमोकळ्या गप्पा दर मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. त्यासाठी तुम्हाला फोन करायचा आहे मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. फोन क्रमांक 9 2 8 4499433 क्रमांक पुन्हा एकदा 9284449433। हा कार्यक्रम ऐकायला विसरू नका, गुरुवारी सकाळी 8 वाजता आणि सायंकाळी 4 वाजता रेडिओ मनभावन 90.8 FM वर।

श्रीराम समर्थ 24 मे नाम प्राणाबरोबर सांभाळावे. आपल्याला जिव्हा दिली आहे ती जर नामस्मरण करण्याव्यतिरिक्त वापरली तर ते चांगले होईल का? जे करण्याने देवाची प्राप्ती होते ते न करता इतर गोष्टी बोलून वेळ घालवता तर कसे चालेल? तुम्ही अभ्यास करता, अभ्यासाकरता जी पुस्तके घेतली ती जर नुसती उशाला घेऊ लागलात तर अभ्यास होईल का? म्हणून म्हणतो, आपल्याला जिव्हा दिली आहे तिचा उपयोग नामस्मरण करण्याकरता करा. प्रकृती चांगली सुदृढ आहे, चांगले धट्टेकट्टे पाय आहे, तर जर देवाच्या प्राप्तीकरता वापरले नाही तर पाय नसलेले काय वाईट? तुमच्या पुढे ब्रह्मानंद बुवांचे प्रत्यक्ष उदाहरण असून असे का करता? त्यांनी काय केले पहा. त्यांनी नामस्मरणाशिवाय दुसरे काहीच केले नाही. त्यांनी प्राणाबरोबर नाम सांभाळले. तुम्हाला तितके जरी करता आले नाही तरी जसे देहावर प्रेम करता तसे तरी नामावर ठेवा. आताच्या दिवसात तर कलीचा एक एक दिवस देवावरचा भाव घालवायला कारण होतो, तरी ह्यावेळेस सांभाळा. अश्रद्धा उत्पन्न झाली तर आपले पापच आड येते असे समजा आणि त्यावेळेस नामस्मरण करीत जा. माझ्यावर व्यवहाराबाबत पाहिजे तर विश्वास ठेवू नका, पण नामस्मरण करायला सांगतो त्यावर विश्वास ठेवा. नाम व्यवहाराकरता उपयोगात आणू नका, नामस्मरण नामाकरताच करीत जा, म्हणजे खरा आनंद तुम्हाला मिळेल. दिवसातून किती वेळ नामात घालवला त्याचा रोज विचार करीत जा आणि काही वेळ तरी नामात घालवण्याचा निश्चय करा, म्हणजे विश्वास वाढत जाईल. खरे समाधान तुम्हाला नामातच मिळेल. भगवंताचे नाम हे स्वयंभू आणि स्वाभाविक आहे. नामाबद्दल संशय किंवा विकल्प आले तरी ते तसेच आग्रहाने घ्यावे. सर्व संशय आपोआप नाहीसे होतील. खरोखर भगवंताचे नाम हे बँकेत ठेवलेल्या पैशाप्रमाणे आहे, वेळप्रसंगी ते खास उपयोगी पडते. विकल्पाच्या उच्चाटनाचे गुरुकिल्ली म्हणजे नाम होय. भगवंताला अनन्य शरण जाऊन तुझ्या नामाचे प्रेम मला दे अशी काकुतीने त्याची प्रार्थना करावी, म्हणजे नामाचे प्रेम आपोआप वाढेल आणि भगवंताचे खरे दर्शन घडेल. वासनेमुळे माझ्या आनंदाचा भंग होतो, म्हणजे वासना माझ्या आनंदाची चोरीच करते. ज्या समाधानाकरता माझी खटपट चाललेली असते ते समाधान वासना हिरावून नेते. नामस्मरणाने या वासनेला योग्य दिशा मिळते, म्हणून सदा सर्व काळ नामात राहिले तर हळूहळू तिचा अंत होऊन केवळ आनंदच आपल्याजवळ राहील. आपण आपल्या जिभेला नामाचा चाळाच लावून घ्यावा. पहिल्या पहिल्याने विसरेल पण सवयीने आपोआप आठवेल.

श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1.1 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रोत्याहो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1.9 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM RJ शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग. तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM RJ शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: रंगी को नारंगी कहे बने दूध को खोया.

0: ऐकायलाय रेडिओ मन भवन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत ऑलवेज हार्ट टचिंग.
1: हाय, मी आहे आरजे विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.

0: इन एनीवेयर रेडियो मन भवन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टचिंग।
1: नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टचिंग।

श्रोते हो रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284499433. तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट.

मालूम होता है, नाकानून नहीं मालूम जहाँ का। अरे लोग ऐसे

मैं गाऊंगा लाला लाला लाला लाला मारो नगर का।

तुम्हारे बाबा आ गए, जाओ उन्हें रोको।

0: वाह उस्ताद वाह, हमारे डांस फैन तो आप हैं जिनकी खांसी में भी आलाम।
1: ओ देना दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे द

श्रोते हो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284449433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.

0: no se parra.
1: आपण ट्यून केला आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, अल्वेज हार्ट टचिंग, आपलं खानदेश, आपली माणसं.

Sí.

शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

बंसी बनूं उड़ती फिरूं मस्त गगन में।

श्रोते हो रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284449433. तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर. ऑलवेज हा.

0: शिवनेरी गडावर कलम शिवाचा झाला हो जीजी
1: शिवाचा झाला हो जीजी शिवाचा झाला हो जीजी
0: लेण्याद्रिगणानं

खडकात केल खोद काम दगडात मंडपी खांब दगडात मंडपी खांब वाघ शिंव हत्ती लई मोठ दगडात भव्य मुकवट.

महडगाव अति महसूर वरद विनायकाच तीत एक मंदिर मंदिर लई साध सुद जस कौलारू घर घुमटाचा कळ सोनेरी नक्षी नागाची

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोती आणि आपण ट्यून केलं आहे रेडिओ मन भाव 90.8 FM. ऑलवेज हार्ट टचिंग.
1: गोळी गुलाबी कधी तोडा राज रुसवा.

तुमच्या प्रतिक्रिया कळवण्यासाठी या व्हॉट्सअप नंबर वर मेसेज किंवा कॉल करा. संपर्क क्रमांक 92 84 49 94 33. ऐकत रहा रेडिओ मन भावन 90.8 FM. ऑलवेज हार्ट टचिंग.

तुमच्या प्रतिक्रिया कळवण्यासाठी या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज किंवा कॉल करा. संपर्क क्रमांक 92 84 49 94 33. ऐकत रहा रेडिओ मन भावन 90.8 FM. ऑलवेज हार्ट टचिंग.